संगीत प्रेमी श्रोत्यांना माझा सप्रेम नमस्कार. मंगळवारची प्रसन्न पहाट आहे. मधुर गाण्यांची साथ आणि रसिको हो तुमचा प्रेमळ सहवास. दिवसाची यापेक्षा सुंदर सुरुवात आणखी काय असू शकतं? तर चला आजचा हा दिवस हसत मुखाने जगूया. आजच्या या मंगलमय सकाळी प्रत्येक शुभ कार्याप्रमाणे आपल्या सकाळ बीज कार्यक्रमाची सुरुवात ही बुद्धिदाता श्री गणरायाच्या चरणी वंदन करूया. भक्तिभावाने ऐकूया गणरायाची स्तुती करणारे हे मंगलमय गीत. सुप्रसिद्ध गायिका साधना सरगम व समूहाच्या आवाजात.

या प्रभात वेळे संगीत प्रेमी श्रोत्यांनो, ऑरएमप्री रेडिओ मनोरंजन वरून आमच्या प्रिय श्रोत्यांना मनपूर्वक स्वागत आहे आपल्या दैनिक सकाळ बीज कार्यक्रमात. श्रोत्यांनो, दिवसाची सुरुवात जर भक्तीच्या सुरांनी झाली तर मनाला वेगळीच शांतता लाभते. आई भवानीच्या चरणी शरणागती हीच आपल्या श्रद्धेची खरी ओळख आहे. हे सुरेल भक्तिगीत आपण समर्पित करीत आहोत आमच्या प्रिय श्रोत्यांना.

श्रोती रसिकहो, आई जगदंबेची कृपा आपल्या सर्व श्रोत्यांना सदैव श्रोत्यांवर सदैव राहो ही प्रार्थना.

0: 94.6, 98.2 मेगाहर्ट्ज ऑरेंज फ्री।
1: रसिक श्रोत्यांनो, या प्रभातवेळी आपल्या कर्तव्याच्या ठिकाणी तुम्ही पोचलेले असाल। सर्व श्रोत्यांना मनापासून शुभेच्छा प्रकट करण्यात येत आहे। तुमच्या मेहनतीला यश आणि दिवसाला समाधान लाभ हो ही मनोकामना। वळूया पुढच्या गीताकडे। तर चला, कार्यक्रमाची तिसरी भेट म्हणून आपल्यासाठी आम्ही सादर करीत आहोत नाग हरीश पांडे यांची ही रचना अमय दाते यांच्या गोर आवाजातली।

नाग देशपांडे यांची ही रचना आपण ऐकत होता रसिक श्रोत्यानो अमेदाते यांच्या गौर आवाजातली श्रोत्यानो मनातील न बोललेल्या भावना जेव्हा सुरांची रूपाने व्यक्त होतात तेव्हा असे गीत मनाला अधिक अधिकच भावन जाते तर चला ऐकूया शुभांगी केदार यांच्या सुरेल आवाजातलं हे मधुर गीत अधीर मन झाल

सूरजुलले की मन जुलते आणि मन जुलले की प्रत्येक गीत आपलेसे वाटते आणखी एका मधुर गीताकडे वळूया या क्षणी टेकन फ्रॉम द

संगीत प्रेमी श्रोत्यानो और एन फ्री रेडियो मनोरंजन पुनश्च तुमचे मनापासून परत एकदा स्वागत करण्यात येत आहे ऑन दी वेव्स ऑफ रेडियो मनोरंजन राईट ऑन 94.95 डेसिमल 6 एंड 98.2 मेगाहर्ट्झ वरील.

श्रोत्यानो एखादं सूर आठवण बनतो आणि एखादं गाणं मनाचा सुंदर कोपरा व्यापून राहते. आता ऐकणार आहोत असेच एक मनमोहक रोमॅन्टिक गीत इन द व्हॉइस ऑफ स्वप्निल बांदुरकर, परी म्हणू की सुंदरा. आणि हे गीत घेतलेले आहे गोलमाळ या चित्रपटातून.

रसिक श्रोत्यानो आज आभाळ दाटून आले या पावसाच्या गारव्यात आपल्या आवडत्या सुरांची साथ मिळाली की सकाळ आणखी प्रसन्न आनंद आणि आनंदमयी होते असे एक मधुर गीत या क्षणी आपल्यासाठी आम्ही सादर करीत आहोत. आशा आहे हे गीत तुम्हाला नक्कीच आवडेल. पाऊस हा पहिला का असा बरसला खास तुमच्या मनोरंजनासाठी या प्रभात वेळी ऑन द वेव्स ऑफ रेडिओ मनोरंजन.

सुप्रीमी श्रुत्यानो सुमधुर गीतांची साथ सेल तर साधा सुधा क्षण ही खास बनतो चला या सुरेल वातावरणाचा आनंद असाच घेत राहूया हेमंत कुमार व चितार यांच्या आवाजात ऐकूया हे पुढील

एमबीसीच्या घड्याळात सकाळची पावणे 10 वाजले आहेत. संगीत प्रेमी श्रोत्यांनो, चालू करीत आहोत आपला संगीतमय कार्यक्रम ऑरएम फ्री रेडिओ मनोरंजनवरून. या पुढील गाण्याने मनाच्या धुंदीत लहरीत येना या गाण्याचे रिमिक्स वर्षन आपल्या गोड आवाजात व्यक्त केले.